0: हाँ
1: इंक्लूड.
0: सद्या यू की हाँ
1: ओ वेरी नाइस. तियात्रात गेलो?
0: हाँ जा ओय जाले हाँ दादीस पांच ओय दादीस जाई थी ले इल्यार
1: ओके
0: म्हणे
1: ओके
0: हांव
1: ओके.
0: आसतलो आतां अक्टोबर पासून हिंगा आसलो म्हाका 3 शुआ हिंगा
1: तीन शिवाय. ओ लाइक
0: आज
1: लवली
0: सद्या
1: वे.
0: आज सद्या हांव तो ना तागे चालू आहा तेगे काबा जाल म्हणटरी मागीर ते इरिने गो सालवीस आहा
1: ओके.
0: आनी मागीर तेज फाटल्यान सेमी तावारिसाचोय आहा
1: आ वेरी नाइस
0: डिवायएसपी
1: वेरी
0: म्हणजे हांव
1: नाइस.
0: मातशें आसतलो हिंगा तो
1: ओ गुड. माय थोड़ा आहा थिंगा, थोड़ा पडलो आहा न्हू.
0: ना ना ना ना वेदर बरो आहा उगतो न्हिदो जाता ह्या दिसांनी मातशें बरो आहा
1: आ एसा बरो आहा. गुड गुड गुड गुड
0: सारको चड गोंयचे भाशा
1: गुड गुड. हिंगा मातशें वत आहा, मागीर आनी मातशें थोडे दिसान
0: हय
1: वयतलो वत.
0: ना बरा बरा सद्या बरा
1: बरें
0: मागीर
1: आमगे
0: कितें हो
1: खबर. हांव ते तियात्रांचे बरयतात हो. हांवें ते हांव आसूं जर्मनी पावल म्हूण आनी एक पॉडकास्ट चालू केला. आनी मुगे फोकस सदां आलोलो फॉर दुसरे लोकां, म्हणल्यार लोकांक कोणा ते तियात्र खबर ना बी ते त्या लोकांक मातशें रीच आवट करपाक.
0: मातशें दाखोवपाक
1: वय
0: तियात्र
1: नाल्यार हें आमचे भितर जाता अशें न्हू सगळें. सो तेका लागून आनी मागीर आमगे आतां ते युनेस्को हांवें मागीर ते सजेशन दिलो ते मागीर तेवूय आतां चालू आहा न्हू मातशें फॉर फॉर एन्डोर्समेंट एट युनेस्को. सो तेका लागून मागीर सगळ्या मागीर जाण जावपाक जाय मातशें कितें कितें तियात्र बी तें तशें करून. या सो मुगे पॉडकास्ट हांव बरयता पासून आमगे थंय हेरळना पासून हांव बरयता तो आमी इंग्लिशीन बरयताय. आनी फकत थोडे रोमी कोंकणी पेपर आहाय थिंग कोंकणी बरे भाशेन बरोवपा जाता बट ओवरऑल इंग्लीश. बट इंग्लीश कितें जाता मागीर इंटरनॅशनल लोकांक समजता कोण युके तुगे फ्रेंड बी कोडे आहाय. या या तेका लागून हांव पॉडकास्ट पासून कोता न्हू. हांव चोय आय ट्राय टू मेक इट इन इंग्लीश इफ इट्स पॉसिबल. कित्याक जाणटू मागीर तेंक मागीर कोटा कितें मातशें नाल्यार आमी उलयता तें मागीर हांव मागीर उलयतां आनी आनी ट्रान्सलेट कोता म्हळ्यार मागीर मागीर हांव एकलो जात न्हू तें कोत्ता तें अशें यू नो इट बिकम्स ओनली वन पर्सन लायक न्हू. सो कोणा म्हूट तूं
0: इंग्लीश बी कोतालो न्हू
1: आ
0: इंग्लीश कोता जाल्यार कोण बरे हे आहा न्हू ग्रेज्युएट आहाय तसले आतां रोस्वन आहा
1: वय रोस्वन जाय
0: म्हणजे थंय ते इंग्लीश सारके शुअर न्हू
1: थोडे लोक येताय ते दे डोंट नो टू स्पीक इंग्लीश ऑल्सो समटायम्स बट टुरिस्ट. सो
0: कोण जात न्हू तें आतां आमगे पासून कितें जाता आतां हे सारके आसना न्हू
1: ना सारकें आसना ना जाल्यार एक्चुली दॅट इज ओके बिकॉज दॅट इज कमींग अक्रॉस नो एज ऑथेंटीक.
0: ना ती रॉंग गेली न्हू ते कोण आम सांगताय ते काय रॉंग होत न्हू
1: ना तेदो माय आय युजली एंटर एंड आय मेक समथींग करेक्ट जस्ट टू कंटिन्यू तुगे आत वो प्रेजंट तियात्र पड आहा न्हू आनी तुवें जाय तियात्र केल्या कित्याक हांवें बरोवपाक कॉमर्स केलो तेदो तेदोना इट वॉज एक्चुली 1999 आनी मागीर हांव जर्मनी भायर सरलो तेदोना तेदोन तुवें तियात्र स्टार्ट केलोले पयलीं तियात्र गेलें एक्चुली. सो हांव हांव गेलां एक्चुली इकरो वर्स जालीं सिन्स 11 इयर्स आय एम गोईंग एंड कमींग टू जर्मनी. सो सो नाव हाव मेनी तियात्र हॅव यू डन इन टोटल
0: कोण
1: तुवें तुगेले
0: मुगे मुगे आतां सद्या 29 हांवें बरयले मुगे ओन
1: ओके ओके तियात्र न्हू
0: हय तियात्र तियात्र सगले नॉन स्टॉप हांव केलो न्हय हांवें सगले तियात्र केले सद्या
1: ओके ओके
0: 29 जाले
1: 29 आ ओके ओके. आनी
0: जॉन डिसिलो बी आहा तेंगे मातशें सुबे आसतले
1: या या बट ते नंबराचे ना तें बिकॉज यू आर एक्चुली अ कॉन्ट्रिब्युटर ते कितें जावं तें यू नो आनी पयलें जनरेशन आहा कितें आसतलें तें सियालवारीस आहा पयलीं आनी मागीर सियालवारीस जाल म्हणटरी तेंगे आनी एक जनरेशन आहा मागीर आनी एक जनरेशन आहा
0: मागीर तें हाडलें मागीर तें रुस्वाना तेंगे
1: या या वय फॉर द नॉन स्टॉप या मागीर ते परतून तियात्र तियात्राचे येयले
0: मागीर तेच्या फाटल्या मात यंग स्टार कितले येयले न्हू मागीर
1: आतां सद्या कोण आहा यंग स्टारान मदे तुजी
0: यंग स्टार आतां हेराल्ड काळ्या तुका सगळे मेळटले
1: ना म्हण हांव आय वॉन्टेड टू हियर फ्रॉम यू यू नो
0: आतां रेगुलर बरयताय मोट्टे, दोनी सिजनां बरयताय मोट्टे. आतां तारीख बरयता, आतां ओन्ली फॉर ऑक्टोबर.
1: करेक्ट करेक्ट, तारीख
0: फ्रांसीस तेतूंत बरयता ओन्ली फॉर स्टार सिजन. ते एक एक सिजनां बरयताय.
1: हय,
0: बुद्ध सिजनां बरयता, हांव बरयता, जॉन्डी सिल्वा बरयता, आंबे बरयता, आनी कोण आहा मरे
1: कॉमेडियन रिस्टन
0: रुस्वान आहा.
1: होय होय,
0: थोडे आहे, पूण आता अर्दे कितें आहा, एक सिजन बरयताय, एक सिजन बरोवन मागीर अर्दे आहाय ते पावसा सिजनां बरयताय.
1: होय होय होय,
0: ओन्ली फॉर रेनी सिजन.
1: होय,
0: आतां तींग कितें आहाय, तींग जायत भाशेन आहाय. मागीर अर्दे आहाय ते इस्टर हेका बरयताय, कॉरेजमा देवाचे.
1: होय, ते सिजन आसताय न्हू.
0: बरयता दोन आम बरोय ना.
1: करेक्ट करेक्ट करेक्ट,
0: आतां अर्दे पावसा आहाय ते ओन्ली फॉर वर्सा एकू येता, आतां सेमी वर्सा येता, मिलाग्रीस येता,
1: कोण
0: ते कॉन्स्टांटीन येताय, मागीर आनी कोण न्यू येताय, म्हणजे ते ओन्ली फॉर वन टायम,
1: वन्स अ इयर.
0: हय, वन्स अ इयर येताय. आतां आमगे मुगे म्हणटो वर्सा दोन आहाय.
1: आ या यार, रेगुलर फॉर
0: टू रुस्वान दोन काटा, जिकब दोन काटा, जॉन्डी सिल्वा काटा.
1: ओके,
0: आनी कोण ते थोडे आहाय ते दोनी सिजन कोताय.
1: वय, असून हांवें एक एपिसोड केलोलो टू टॉक अबावट द सिजन्स. आमगे ते मागीर कॉरेजमा आसोता, स्पिरिच्युअल तियात्र म्हण ते आनी आसोताय. सो वी हॅव अबावट
0: आदले भाशेन केन्ना, आतां ट्रेंड दुसरो जालो. आतां कितें जालां, आतां हुचो सिजन जानेवारी काडाय. आतां पयलीं कितें आसलोले, फेस्तां म्हूण स्पेशल येताले, मुंबयकारांगे म्हूण येताले.
1: वय वय वय,
0: हुमको सिजन आसलो, बॉम्बेकारू येताले त्या दोना.
1: वय,
0: आनी हे रुजार बिजार म्हणटे फेस्तां येताले, पावसां येनासले. आतां कितें जालां, आतां तेश कोण आनी अमको सिजन आनी अमको हे म्हूण आनी ना. कोण एक्टर म्हणटाय ते प्रमाणे वयताय. मंथ आनी बी तेश कोण आनी कांय
1: ना म्हण ते खुंचे सिजनाचे पटाय ते पटाय न्हू. मागीर लास्टा एक्टर मेळटाय ते प्रमाणे.
0: आतां चोय, आतां रेगुलर काडाय ते ऑक्टोबर सिजनान काडाय तो कार्नवाला बंद.
1: होय करेक्ट.
0: होय, मागीर पोतून ते इशारा कॉमेस कोताय तो माया बंद जाता.
1: करेक्ट करेक्ट.
0: होय, आनी मागीर माया टू ओला येताय ते रेनी सिजन.
1: रेनी सिजनाचे
0: येताय ते.
1: होय होय
0: होय, मागीर येताय ते.
1: होय,
0: तिंकी जाता रेनी सिजना, मागीर ते कोण येताय तेच कोण येना.
1: या ते म्हण टू ओपन.
0: होय, ते मागीर ओपन.
1: आनी तियात्र कॉम्पिटिशन आनी आसताय मागीर मोदेंचे.
0: तियात्र कॉम्पिटिशन पयलीं आसलो न्ही, आतां कॉलेज लेवल केलें, स्कूल लेवल केलें.
1: या या या,
0: आनी पडे हें आसलो न्ही, कॉमर्स चॅलेंजी आसलोली न्हू, ती आतां सद्द्या बंद आहा. कितें तें पोजालो
1: ते पॉप्युलर तियात्र फेस्टिवल
0: ते बंद आहा सद्द्या, ते ना आतां चलना.
1: ओके ओके,
0: ते चलना म्हळ्यार आतां हांयें चोयलें ते भाशेन एक दोन वर्स पुंकां जाल सर म्हाका तेन्ना चड कॉलेज कॉम्पिटिशन, चिल्ड्रन्स कॉम्पिटिशन बी तिसो जाताय.
1: आनी
0: काला एकाडेमी जाताय ती एजी ए आनी बी.
1: ए आनी बी कॉम्पिटिशन.
0: होय, तेंगे ती व्हडली जाताय, ए आनी बी ग्रूप आसताय न्हू.
1: होय, हें सगळें एक्चुली ना, हें सगळें हांवें एक्चुली उलयलां हांवें ना द पॉडकास्ट, तें सगळें स्पॅड केलां. कित्याक आमगे तें दुसरे भाशेन आसताय न्हू, तें आमगे तें कॉरेजमा आसोता, मागीर तें तुवें सांगिल्ले ते भाशेन रेनी सिजन, नॉन रेनी सिजन.
0: थ्री टू फोर सिजन जाताय आतां, आनी हें ना अमको सिजन म्हूण ना. आतां ते आम पयले भितर सद्या तोणा फकत दोन सिजन जाताले, आनी एक मुंबयकारांगे सिजन
1: केदोन. ते आतां
0: मे म्हयन्या येताले, कित्याक तेदोन ते कामां हॉलिडे घेवन माया मुंबयकार येताले
1: फॉर हॉलिडेज.
0: हॉलिडेज ते गोंय येताले, मुद्दास हांव तेंगे दोनी कोताले.
1: मुद्दास म्हणटाले ते गुडास म्हाका.
0: होय, ते हांव जाणा, ते मुद्दास म्हूण करपाक येताले, आनी तेन्ना तियात्र घेवन येताले.
1: आनी तेदो म्हळ्यार खुंयच्या वर्सा जालें तें आतां, देट वॉज लास्ट आय थिंक इन द 90s वॉज लास्ट.
0: होय, 90 बा तेदो मागीर आफ्टर द सिटी सिल ते आमगेलो सियालवारी बा ते बॉम्बेकार सगळे मेल न्हू, प्रेम कुमार बी मेल.
1: या या या, तेदो
0: ते मागीर स्टॉप जालो न्हू. आतां कोण आहाय बॉम्बेचे, कोणय नाय न्हू.
1: न्हू तेंच म्हणटा ते कित